0: मुंबई म्युझिक ग्रुपच्या शेखर आणि शुभांगी यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं.
1: मैं भारती नयन कंथारे आज आपके सामने पंछी बनू उड़ती फिरू यह गाना पेश करने जा रही हूं.